कने कोई न जाने तुमरा अंत ऊचे ते ऊचा सगल समागिरी तुमरा सूतर तारी तुमते हो वे सो तुम्हारी का

काल ग्रस्त सब लोक सियानी, उठ पंडित पै चले निराशा, मन रे सरयो ना एक काजा, भज्यो